0: हनुमान मल राणा रे गावडेन भजन रे हागे कार्यक्रम गुंजे गांव गुआड रो भगतपुर योसा सिख देराओ आप रे हेतालु रामुखाखा
1: आर